अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास आठवा सभास्तवन आता मुक्ती जेथे सुलभ असते जेथे स्वतः जगदीश उभा असतो अशा सकल सभेला वंदन करूया. परमेश्वर सांगत आहे, हे नारदा मी वैकुंठात नाही योग्यांच्या हृदयात देखील नाही, मात्र जेथे माझे भक्त माझे नेहमी गायन करतात तेथे मी राहतो, त्यामुळे ही सभा श्रेष्ठ आहे. भक्तांच्या नामघोषाचा गडगडाट जय जयकाराची गर्जना यामुळे सभा हे वैकुंठ होते. या सभेत भक्तांची प्रेमळ गायने वेदांची व्याख्याने पुराणकथा श्रवणे भगवतकथा हरिकीर्तने निरंतर सुरू असतात. परमेश्वराचे गुणवर्णन नाना निरूपणे त्यांचे संवाद अध्यात्मविद्या त्यातील बारकावे यांचे मंथन होत असते. नाना शंकांची समाधाने जेथे गवसतात त्यामुळे तृप्ती लाभते. वाग्विलासामुळे मनात ध्यानमूर्ती स्थापन होते. भक्त प्रेमळ भाविक सभ्य गंभीर सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत असे असतात. कर्मशील आचारशील दानशील धर्मशील शुचिष्मंत पुण्यवान शुद्ध अंतःकरण असलेले कृपाळू वैराग्य संपन्न उदास नियम पाळणारे विरक्त निस्पृह अनेकदा अरण्यात राहणारे असे भक्त असतात. दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे कोणी बालब्रह्मचारी कोणी योगीश्वर कोणी पुरश्चरणी तपस्वी तीर्थस्थानी निवास करणारे मनावर ताबा मिळवलेले महायोगी तर कोणी लोकांचे श्रद्धास्थान असतात. सिद्ध साधू साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ निर्मल समाधान मिळालेले असे भक्त असतात. योगी व्युत्पन्न ऋषीश्वर धूर्त तार्किक कवीश्वर मनावर विजय मिळवलेले मुनीश्वर दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन असे हे संत असतात. पंडित आणि पुराणिक विद्वान आणि वैदिक भट आणि पाठक यजुर्वेदी प्रकांड पंडित महाश्रोत्री याज्ञिक आणि अग्निहोत्री वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करणारे भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान असलेले बहुश्रुत निराभिमानी तरीही निरपेक्ष असलेले शांती दया क्षमाशील पवित्र आणि सत्वशील अंतरशुद्ध असलेले ज्ञानशील ईश्वरी पुरुष असे जे सभांचे नायक आहेत त्यांचा अलौकिक महिमा काय वर्णावा. अशा संत सभेत श्रवण करून परमार्थी लोकांच्या सहवासाने लोकांना सहज पैलपार जाता येते. सात्विक सत्वाचा आग्रह धरणारी उत्तम गुणांची मंडळी सभेत असल्याने तेथे नित्य सुखाची प्राप्ती होते. तेथे विद्यावान कलावंत विशेष गुण असलेले सत्पात्र भगवंताचे प्रिय असलेले असे लोक आढळतात. त्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रापंचिक आणि पारमार्थिक गृहस्थाश्रमी आणि मानप्रस्थी संन्यासी सगळे भेटतात. वृद्ध आणि तरुण बाल पुरुष स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णाचे ध्यान करताना दिसतात. अशा परमेश्वराच्या भक्तांना माझे अभिवादन. त्यांच्यामुळे आपोआप समाधान मिळते. अशा सभेत नित्य निरंतर परमेश्वराचा नामगजर व कीर्तन सुरू असते त्यास माझा नमस्कार. जेथे अशा भगवंताच्या मूर्ती असतील तेथे निश्चितपणे उत्तम गती मिळवता येईल असे अनेक ग्रंथांतून महंतांनी सांगितले आहे. जेथे कला कीर्तन सुरू असेल ती सभा श्रेष्ठ असून कथाश्रवणाने नाना संशय मावळतात.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तवास्तवन नाम

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. उत्कट भावनेनं भगवंताची उपासना करावी. विस्तव म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसलं तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भासतो, किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनसुद्धा लोखंडाचा घन त्याच्यावर जर मारला तर त्याचं सोनं व्हायचं राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसतं भक्तीनं जरी भगवंताकडे गेलं तरी काम होतं, परंतु दुसऱ्या विषयांच्या आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासूनची भगवत भक्ती होत नाही. जिथं उत्कट भावना आहे तिथं सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झालेले आहेत त्यांना देखील ते अनुभवायला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नियम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील परमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असं निश्चित नाही. एका मुलानं काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईनं त्याला एक चपट मारली. त्याबरोबर त्या मुलानं मोठं भोकाड पसरलं आणि त्या बाईला शिव्या दिल्या. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिनं त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्यानं आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत. हे जसं खरं आहे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटं ही भगवंतानं आणलेली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिलांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावं. आपण निपक्षपाती बुद्धीनं विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल. भगवंत हा सर्वांना साध्य आहे, फक्त काही न करणाऱ्याला तो साध्य नाही. आपल्याला जेवढं समजलं आहे तेवढं आपण आधी करावं, मग पुढची माहिती आपोआप मिळते. त्यामध्ये समाधानी असावं. उगी जास्त चिकित्सा करणं हे मीपणाचं आणि देहबुद्धीचं लक्षण आहे. ज्याला भगवंताचं सान्निध्य लाभलं त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता ही येणार आहे. प्रत्येक माणसाला आधार हा लागतोच, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळं आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा, बुद्धीनं निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावं की इंद्रिय तिकडं बळजबरीनं जातीलच. राम उपाधिरहित आणि त्याचं नामही उपाधिरहित आहे. म्हणून ज्याप्रमाणं खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळतं आणि समरस होतं, तद्वत रामाशी त्याचं नामच समरस होतं. सर्व सृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सिंधींच्या यशाचे रहस्य. आणि आज सुद्धा अनिरुद्ध जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि आपण आज गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करूया. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत. आणि वेगवेगळे किस्से ऐकून खूप काही शिकायला तर मिळतंच, छान वाटतं. आणि आपण म्हणतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, वेगवेगळ्या जातीचे, परंपरेचे आणि बोलीभाषा असलेले लोक राहतात, पण प्रत्येकाच विषयी इतकी सखोल माहिती आपल्याला नसते. पण तुमच्या माध्यमातून सिंधी समाजाविषयी उघडकीला न आलेल्या किंवा सगळ्यांच्या दृष्टीस न पडलेल्या अशा ज्या काही घटना प्रसंग ऐकायला मिळतात, त्याच्यानी खरंच त्यांच्याबद्दलची आपुलकी दिवसेंदिवस वाढत चालली आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखंच खूप काही आहे असं मला इथे म्हणावं असं वाटतंय. तर आज तुमच्याकडे काय किस्सा आहे?
1: आजकाल तुमच्या आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी माणशी एक स्कूटर आहे, माणशी एक मोबाईल आहे. पण 50 आधीच्या काळामध्ये संपूर्ण गल्लीमध्ये एखादा डॉक्टर असायचा, त्याच्याचकडे स्कूटर असायची, बाकी गल्लीत स्कूटर दिसायला सुद्धा मिळायची नाही.
0: बरोबर.
1: किंवा फोन तर अजिबातच नसायचा, फक्त डॉक्टर किंवा वकिलाकडे फोन असायचा. तर त्याच्याप्रमाणे ही भारतात सर्वत्र तीच गोष्ट होती आणि सिंध हा भारतातलाच एक भाग होता. तर त्यावेळेला 45-40 सालाच्या दरम्यानमध्ये स्कूटर ही कॉमन गोष्ट नव्हतीच ना.
0: अगदीच.
1: तर त्यावेळेला सिंध प्रांतामध्ये जे असे शेठ सावकार असायचे तर ते लोक अवतीभोवतीच्या गावाला जाण्याकरता आपल्या दारात घोडा ठेवत असत आणि पूर्ण गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये एखादा दुसरा घोडा म्हणजे तो जरा बडा माणूस असं म्हटलं जायचं. तर असे जे काही अवतीभोवतीचे वेगवेगळ्या आळीमधले जे बडे लोक असायचे तर त्या घोड्याच्या पाठीवरती जे आरूढ होण्याकरता बसायला जी वापरतात गादीसारखं खाली
0: हो.
1: तर घोडा जेव्हा पळतो त्यावेळेला ते हलतं आणि ते हल्ल्यामुळे ज्या ठिकाणी ते घासलं जातं त्या ठिकाणी घोड्याला जखम होते. ते ज्याच्यावर बसतात त्याला खोगीर म्हणतात. त्याच्यावरूनच मराठीमध्ये खोगीर भरती एक शब्द आपल्याकडे जुन्या लोकांना माहिती
0: आहे.
1: तर तो जो काही खोगीर असतं त्या खोगीर झिजल्यामुळे घोड्याच्या पाठीला ठराविक ठिकाणी हाड वगैरे असतं त्या ठिकाणी जखम होत असते. आणि मग ती जखम झाली की ती उघडी पडली की जखम की तिच्यावर माशा बसतात. तर त्यामुळे घोड्याच्या मालकांना काळजी वाटायची की बरी व्हावी जखम लवकर. तर हे सांगण्याचं कारण मला एका सिंधी मित्रांनीच हे सगळं सांगितलं की त्याच्या वडिलांनी अशी प्रसिद्धी स्वतःची केली होती की माझ्याकडे औषध मिळेल त्याच्याकरता आणि मोफत देतो, तुम्हाला काय तुमची यथाशक्ती तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. आणि लोकांना सांगायचे ते की तुम्हाला जर औषध हवं असेल तर एका वाटीमध्ये 1-2 चमचे चुना आणून द्या, आपण पानात खात होतो. आणि तो आणून दिला की ते ठेवून घ्यायचे आणि या बनवून ठेवतो औषध सांगायचे आणि 2 तासांनी घेऊन जा. तर 2 तासानंतर तो जो पांढरा स्वच्छ चुना जो असायचा तो असा काळपट करडा रंगाचा दिसायला लागायचा. पुढे झालं असं, वडील वरच्यावर आजारी वगैरे जेव्हा पडायला लागले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला सांगितलं. हा जो मला ज्या मित्रांनी मला किस्सा सांगितला त्याचे वडिलांनी त्याच्या थोरल्या भावाला सांगितलं की बाळा इकडे ये, मी उद्या असेन नसेन किंवा घरी जरी नसलो मी इथे दुसऱ्या मुलीकडे वगैरे कुठे गेलेलो असलो तर आलेल्या माणसाला नाही म्हणू नकोस त्याच्यात औषध. म्हणे पण मला औषध कुठे माहिती आहे? म्हणे सांगतो ना, त्या काळी काही गॅस नव्हती ना, तर घरात प्रत्येक घरात चूल असायची, स्टोव्ह असायचा. तर म्हणे आपली जी घरात चूल आहे ना त्या चुलीमध्ये जी राख असते ना ती चिमूटभर राख घ्यायची, त्याच्यात टाकायची वाटीत आणि काडीने मिक्स करून काडी फेकून द्यायची. तो म्हणे म्हणजे काय? अरे म्हणे लोकांना माहीत नाही, आपण म्हणे जखमेवरती जर चुना लावला तर चुना हा अँटीबायोटिक आहे आणि तो घोड्याच्या पाठीला लावल्यानंतर त्या ठिकाणी खपली धरते आणि ती खपली जेव्हा धरते ती खपली आपोआप जेव्हा पडते त्यावेळेला तिथली कातडी स्किन तयार होते आणि घोडा बरा होतो. पण म्हणे जर का मी लोकांना फुकट सांगत सुटलो चुना लावा चुना लावा तर माझी काहीच किंमत राहणार नाही.
0: बरोबर.
1: तर त्याच्यापेक्षा मी औषध देतो सांगितल्यामुळे लोक अरे औषध टाकून आणलंय लावायला पाहिजे म्हणून श्रद्धेने लावतात ते आणि इमानदारीत लावून त्यांच्या घोड्याला बरं वाटतं ते रूप अणादोनाने देतात. आणि अणादोनाने आपण आत्ता म्हणतोय पण त्या काळी 50 काळात आणा म्हणजे फार मोठा होता. आण्यामध्ये पावशेर साखर येत असेल कदाचित त्या काळात.
0: बापरे.
1: तर त्यावेळेला ते करण्यामुळे महिन्यातून असे 2-4 लोक येऊन घेऊन जायचे आणि 2-4 आणे कमाई त्याच्या वडिलांना त्या काळी होत होती. पण ही त्या सिंधी माणसाची हुशारी होती की औषध तर आहे द्यायचं तर आहे पण फुकट सांगितलं तर त्याची व्हॅल्यू पण राहणार नाही.
0: बरोबर बरोबर. वा, तसं बघायला गेलं तर स्वतःचं महत्वही टिकवून ठेवायचं आणि लोकांना मदतही करायची या दोन्ही गोष्टींची आणि अर्थातच त्याच्यातून स्वतःचा फायदाही करून घ्यायचा, घरही चालवायचं, या सगळ्याच गोष्टी एका ह्या प्रसंगातून साध्य झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तर आजचा हा किस्सा खरंच खूप रंजक असा होता आणि थोडासा गमतीशीरही होता, पण हरकत नाही. प्रत्येकाची प्रवृत्ती ही वेगळी वेगळी असते, त्यानुसार ज्याला जसं ताजेसं तो वागत असतो. तर आत्तापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये.

0: आणि फायदेशीर ठरतीये हे आपल्याला येणाऱ्या प्रतिक्रियांमधनं आपल्याला समजत आहेत. आणि त्याचमुळे आपल्याला नवीन नवीन प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहेत किंवा श्रोत्यांच्याही मनातले प्रश्न आपल्याला समजत आहेत. त्याच अनुषंगानं आता आजच्या भागातला पहिला प्रश्न असा आहे की प्रसूतीनंतर भरपूर दूध येत आहे अशा सुद्धा माता असतात का, की आजकालच्या दिवसात कोणालाच जास्त दूध नसतं? म्हणजे ह्या दोन गोष्टी माझ्या मनात आहे. आणि जर जास्त दूध एखाद्या मातेला येत असेल तर मग त्यांना काही प्रॉब्लेम पण येतो का, याच्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न तू आज विचारलेला आहेस. आता सगळ्याच मातांना दूध नाही असं नाही बरं.
0: अच्छा.
1: मागच्या काही सेशन्समध्ये आपण बघितलं की दूध आहे पण परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, त्यामुळं सगळ्यांनाच दूध कमी असतं असं नाही. बऱ्याच वेळेला परसेप्शन असतं की दूध कमी आहे पण दूध असतं. आणि आता तू म्हणतेस तसं भरपूर दूध असणाऱ्या पण काही माता असतात.
0: बरं.
1: आणि त्याला आपण बऱ्याच वेळेला जर गरजेपेक्षा जास्त दूध असेल तर त्याचा काय त्रास होतो हे आपण बघूया. त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. मग असं का बरं होत असेल? तर याचं कारण आहे, हल्लीच्या सगळ्या माता या उच्च शिक्षित असतात, बऱ्याच वेळेला त्या वयाने तिशीच्या पुढच्या असतात आणि त्या खूप जास्त विचार करत असतात. सतत त्या गुगलवरती सर्च करत असतात, इकडून माहिती घे तिकडून नॉलेज घे, पण त्यांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला योग्य ऑथेंटिक नॉलेज पोचतंच असं नाही. आणि मग अर्धवट माहितीच्या आधाराने काही माता काय करतात, पंपिंग सुरू करतात आणि मग त्यांना दूध भरपूर असतं, बाळ पीत पण असतं, पण त्यांना ती खात्री नसते, त्यांना डाऊट असतो मनामध्ये की दूध येत आहे का नाही, दूध पुरत आहे का नाही, मला बघायचंच आहे काढून. आणि मग पंपिंग केल्यानंतर होतं काय की मुळात बाळ भरपूर पीत असतं आणि मग पंपिंग केल्यानंतर ब्रेनला असं वाटतं की डबल दुधाची गरज आहे का काय, आणि मग दूध डबल तयार व्हायला लागतं. मग दूध जसं डबल तयार होतं तर त्याला हायपर लॅक्टेशन असं म्हणतात. आणि मग दुधाचा फ्लो जोरात येतो, जोरात दुधाचा फ्लो आला की बाळाला ठसका लागतो, बाळ घाबरल्यासारखं होतं आणि मग काही वेळेला हे दूध नाकातोंडातनं बाहेर येतं आणि मग बाळाला जीव घाबरा होतो आणि मग ते बाळ प्यायलाच नाही म्हणतं. मग ते बाळ आईचं दूध प्यायला घाबरायला लागतं.
0: बरं.
1: आणि आईला असं वाटतं माझं दूध त्याला आवडतच नाही आणि मग ती असा विचार करते, ती दूध पाजणं बंद करते. मग हळूहळू ती काय करते, सगळंच दूध पंप करून बाटलीनी पाजायला लागते. आणि मग एक स्टेज अशी येते की बाटलीनी पिता पिता बाळ डायरेक्ट छातीवर प्यायला नाही म्हणतं आणि मग अशा हायपर लॅक्टेशनच्या मदरचा खूप प्रॉब्लेम होतो.
0: नक्कीच.
1: त्यामुळं पंपिंग करणं हे सुद्धा गरज असेल तेव्हा आणि डॉक्टरनी लॅक्टेशन कन्सल्टंटनी सांगितलं तरच करावं, अन्यथा कारण नसताना पंपिंग करणं याचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की सगळ्या मातांना मी वारंवार सांगत आलेली आहे की त्यांना किती दूध येतं हे बघण्याचा त्यांनी अट्टहास करू नये. दूध येणारच आहे, दूध येत आहे, जसं बाळ तयार झालं तुम्ही माणसासारखं माणूस घडवला आहे मग त्याचं दूध नाही का घडवू शकणार, त्यामुळं दूध तर तुम्हाला येणारच आहे. साधी सोपी गोष्ट करा, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवा. 24 तासात 6 पेक्षा जास्त वेळेला युरिन होत असेल आणि महिन्याभरात 1/2 किलोपेक्षा म्हणजे 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला नक्कीच दूध पुरतं आहे हे लक्षात घ्यावं. आणि बाटलीत काढून पंपिंग करून ते बघण्याचा अट्टहास करू नये, स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि पंपिंग करून हायपर लॅक्टेशनचा प्रॉब्लेम क्रिएट करू नये. हा तर आपण स्वतः मानवनिर्मित प्रॉब्लेम आहे नाही का, हा अट्टहास आणि त्याच्या पायात निर्माण झालेला अति जास्त दुधाचा स्त्राव. त्यामुळं जेवढी गरज आहे तेवढंच बाळाला दूध तयार करणं ही निसर्गाची किमया आहे. म्हणजे काय असतं की जसं लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी सासरी ॲडजस्ट होते तेव्हा तिला समजतं की या घरात किती स्वयंपाक करायचा, मग त्याच पद्धतीनं ब्रेनला पण कळतं की ह्या बाळाला किती दूध पाहिजे आणि ते कॅलिब्रेशन होत असतं.
0: अच्छा.
1: आणि मग जेवढं दूध बाळ पितं

0: तेवढं दूध ब्रेन तयार करायला लागतो. मग ते नॅचरली होऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणता. पंपिंग करून म्हणा किंवा फॉर्म्युला बाजून म्हणा, दोन्ही गोष्टी या त्याच्यामध्ये अडथळा आणणाऱ्याच आहेत. त्यामुळं निसर्गाची जी काही किमया आहे, नैसर्गिक जो काही हॉर्मोनल बॅलन्स आहे, तो डिस्टर्ब न करता बाळ जर वारंवार पित राहिलं तर बाळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कॅलिब्रेशन होतं आणि 15 दिवसानंतर बाळाला जेवढ्या दुधाची गरज असते तेवढं दूध तुम्ही तयार करू शकता. आणि मग असं दूध तयार व्हायला लागलं की बाळाचं पोट नक्कीच भरतं. तुम्हाला साधी सोपी गोष्ट करायची आहे, बाळाच्या युरिनवरती वॉश ठेवायचं आहे, बाळाच्या वजनावरती वॉश ठेवायचं आहे. आणि बाळ खूप जास्त वाढणं किंवा खूप गुटगुटीत दिसणं हे ध्येय नका ठेवू तुम्ही. माणसाचं बाळ हे उभं राहायला किती दिवस लागतात? वर्ष लागतं. 9 महिन्यानंतर बाळ उभं राहतं. आणि याच्या उलट प्राण्यांचं बाळ हे लगेच उभं राहतं. गाईचं म्हशीचं वासरू जन्माला आल्याबरोबर उभं राहतं. त्यामुळं त्यांना लागणारे प्रोटीन्स आणि आपल्याला लागणारे प्रोटीन्स यात फरक आहे. आपली जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती वेगळी आहे आणि त्यानुसार दूध तयार होतं, त्यानुसार आपलं वजन वाढतं, त्यानुसार आपली वाढ होते, माणसाची वाढ होते. आणि मग आपण कशाला जास्त गुटगुटीत पाहिजे म्हणून त्याला ओव्हर फीडिंग करायचं, बाटलीनी पाजत राहायचं? तर हे आपल्या फक्त डोळ्यांना एक नेत्रसुख मिळावं म्हणून आपण बाळाला गुटगुटीत करणं हे योग्य आहे का? नैसर्गिकरित्या बाळ आईच्या दुधावरती जे काही वाढतं त्याच्यामध्ये बाळ ताकदवान होतं, त्याची हाडं स्ट्रॉंग होतात. बऱ्याच वेळेला ते चबी नाही दिसणार पण ते अतिशय स्ट्रॉंग असतं. म्हणून तर मूवीजमध्ये डायलॉग असतो, मा का दूध पिया है तो सामन्या. म्हणजे शारीरिक मानसिक सर्व पद्धतीनं बाळाची वाढ होत असते, इमोशनल कोशंट वाढत असतो त्याचा, त्याचा भावनिक बुद्ध्यांक वाढत असतो. कारण बाळ आईचं दूध पित असताना त्याला स्टिम्युलेशन मिळतं. बाळ बघतं, बाळ गप्पा मारतं आईशी, आऊ करायला लागतं. 3 महिन्याचं झालेलं बाळ आईशी गप्पा मारत मारत पितं, इकडे तिकडे बघत असतं. आणि हे करत असताना बाळ थांबत थांबत पितं, काही वेळा खेळतं, काही वेळा फास्ट पिऊन नंतर पालथं पडायची त्याला घाई असते, त्यामुळं पटकन त्याचं जेवण उरकतं आणि ते खेळायला जातं. त्यामुळे हे त्याच्यामधले जे बदल आहेत त्याचा आपल्याला ॲक्सेप्टन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं बाळांनी असंच त्यांनी बिहेव केलं पाहिजे असं काहीतरी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. आणि त्याला किती दूध पोटात जातं आहे हे पण पाहायची गरज नाही. बाळाच्या पोटात किती दूध जातं आहे हे आपण कसं ठरवायचं हे तर बघितलंच. त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या दुधावरचं बाळ हे जास्त फ्रेश असतं, जास्त खेळतं, कमी झोपतं आणि त्याचा उलट जास्त पटकन विकास होत असतो. ते पटकन पालथं पडतं, ओळखायला लागतं, चेहरे ओळखतं, रिस्पॉन्स देतं, हसतं तुमच्याकडे बघून आणि त्याची ग्रोथ अतिशय छान होते. त्याचे माइलस्टोन्स फास्ट येतात
1: नक्कीच.
0: आणि मग म्हणजे त्याची पंचेंद्रिय विकसित होत असतात. त्यामुळं आईच्या दुधावरचं बाळ हे अतिशय हुशार होतं. आणि मग ते ज्या पद्धतीनं पित आहे तसं त्याला पिऊ द्यावं, जितकं पित आहे तितकं त्याला पिऊ द्यावं. आता आपली काही जेवायची वेळ फिक्स असते का, की ठराविक घड्याळ लावून आपण 5 मिनिटात नाश्ता करू, 10 मिनिटात लंच करू, 15 मिनिटात डिनर करू असं काही नसतं. त्यामुळं प्रत्येक वेळा आपण एखाद दिवशी आपण तासभर नाश्ता करू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात नाश्ता संपू, एखाद दिवशी आपण तासभर हळूहळू जेवत बसू, एखाद दिवशी आपण 5 मिनिटात पटापट खाऊन बाहेर जाऊ. त्याच पद्धतीनं बाळाचे पण मूड्स असतात ना. काही वेळा बाळ खूप वेळ पित राहील, काही वेळा बाळ पटकन संपवेल. त्यामुळं बाळाचं पिणं हे असंच असलं पाहिजे, इतक्याच वेळात झालं पाहिजे, ते इतकंच झोपलं पाहिजे, त्यांनी असंच केलं पाहिजे, अशा काहीतरी कल्पना मनामध्ये ठेवून बाळाकडे बाळ चुकीचंच वागतं आहे किंवा बाळाला कमीच पडतं आहे असा काहीतरी भ्रम करून घेऊ नये. उलट बाळाचं बाळपण हे तुम्ही पण एन्जॉय करा, त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. शंका आली तर एकदा लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्या आणि बी हॅपी, टेन्शन सोडून द्या, तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा.
1: खरं आहे डॉक्टर, म्हणजे मी जो प्रश्न विचारला तो खरं तर अगदी वेगळा होता की एरवी स्त्रिया दूध कमी आहे म्हणून तक्रार करतात, पण ज्यांना दूध भरपूर आहेत अशा पण माता असतात का, याच्यावर तुम्ही मार्गदर्शन केलं आणि ह्याच्याने सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का यावरही आपण खूप छान मार्गदर्शन केलं. याच अनुषंगानं आता मला ह्याच प्रश्नाला धरून पुढे विचारायला आवडेल, ते म्हणजे की अशी केस तुम्ही बघितलेली आहे का आणि मग जर असं असेल तर याला सुद्धा काही उपाय असू शकतो का?
0: अशा भरपूर केसेस नेहमीच येतात. खूप मातांना हा प्रॉब्लेम असतो, त्यांना दूध कमी वाटतं, त्या पंपिंग चालू करतात आणि मग खूप दूध वाढून जातं. तर त्याची ट्रीटमेंट असते, त्यांना प्रॉपर शेड्यूल दिलं की हळूहळू सगळं नॉर्मल होतं, त्यामुळं काळजी करण्यासारखं घाबरण्यासारखं काहीच नाही. याला ट्रीटमेंट आहे, फक्त प्रॉपर गायडन्स घ्यायला पाहिजे आणि तो प्रॉपर गायडन्स मिळाला की काहीच प्रॉब्लेम उरत नाही. बाळाचं पाजणं बंद नाही करायचं, वेगवेगळ्या पद्धतीनं ते हँडल करायला लागतं आणि या गोष्टी सुरळीत होतात, त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाही.
1: नक्कीच डॉक्टर, आजच्या भागात सुद्धा तुम्ही खूप मुद्देसूद आणि खूप छान पद्धतीनं श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि आज एक वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न होता, दूध जास्त असेल एखाद्या मातेला तर काय होऊ शकतं, हे सुद्धा आपण त्यातनं छान पद्धतीनं समजावून सांगितलं आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आजचा भागसुद्धा खूप मार्गदर्शक ठरलेला आहे. पुन्हा अशाच मार्गदर्शनाची ही मालिका पुढच्या भागात आपण घेऊन येणार आहोत, असेच प्रश्न घेऊन येणार आहोत. तूर्तास आता मात्र आपण इथं थांबूया, श्रोत्यांची रजा घेऊया आणि भेटूया पुढच्या भागात याच वेळी. तर श्रोते हो, आत्ताच्या भागापुरता आम्ही आपली रजा घेतो आहोत. पुढच्या भागात अशाच काही नवीन प्रश्नांचा उहापोह करूया. भेटूया पुढच्या भागात.
0: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत गुरु. आषाढी एकादशी झाली, चला आता गुरु पौर्णिमेची तयारी. आता आणखीन काय करायचे वेगळे का गाई? काही नाही, आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांनी सांगितलेल्या सत्मार्गावर चालत राहायचे. जसे आतापर्यंत करत आलोय तसेच पुढे करत राहायचे. अजून काय, काय योग्य काय अयोग्य हे आपल्या गुरुला स्मरून पुढे पुढे कर्म करत राहायचे. आणखीन विशेष काहीही नाही. आई, आजकाल तुझं पोथी वाचन जरा वाढलं आहे का की आध्यात्मिक सिरियल्स पाहणं वाढलंय? नाही, असे मोठे मोठे शब्द आणि जोड जोड भाषा वापरतेय म्हणून विचारलं. कशाला काही असणार, मी आहे तशीच आहे. फक्त तू आता जरा मोठी झाली, समजू शकते म्हणून तुला थोडे सांगितले. आता या वयातच गुरु करावा. अगं आई, मी अजून शाळेतच जाते, 10वी पण झाली नाही अजून. तू काय मला पोथी जपमाळ वगैरे घालायला लावणार आहे का? ए, तुझी तब्येत बरी ना ग आई? काही प्रॉब्लेम आहे का झालेला मोठा? असं अचानक काय सांगायला लागली आहे? अरे राम, अरे माझ्या सोन्या, मी तुला आध्यात्मिक गुरु कर आत्ता असं सांगतच नाहीये. आपला आध्यात्मिक गुरु आपल्याला आपलाच सापडतो, त्यांना शोधावे लागत नाही. ती उपरती आपली आपल्याला ते अगदी बरोबर करून देतात. मग आता काय करायचे मी, सांग ना ग आई. अगं काही नाही, आपल्या आजूबाजूला काय चांगले काय वाईट हे शिकवणारे आपले वडील माणसं यांचं ऐकावे, ते सांगतील ते फॉलो करावे, एवढंच. अगं एवढं सांगण्यापेक्षा नेहमीप्रमाणे ओरडते तेव्हा सांगतेच की, आणि दादागिरी करून तेच करायला लावते जे तुला आणि बाबाला करून घ्यायची असते तेच करून घेते. त्यात काय अजून विशेष? आज तुला कळणार नाही, पण जेव्हा बेटा तू माझ्या एवढी होशील तेव्हा तुला जाणवे. आपल्याला आपल्या लहानपणी कोणी कोणी कोणकोणत्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या, त्याचा आपल्याला कसा फायदा झाला, तेव्हा ते लोक कदाचित तुझ्याजवळ असतीलही किंवा नसतीलही, म्हणून त्यांची ऋण मानायचं असं सांगायचंय मला. समजलं? ए आई, नीट समजेल असं सांग ना काहीतरी. अगदी सोपं असतं बघ. आता परवा तू कोणता नवीन पदार्थ पास्ता करत होती बरोबर, तेव्हा तो बिघडला आणि आपल्या शेजारच्या मिनूताईने तुला मदत करून तो टेस्टी करून दिला. अगं आई, ती मोठी आहे माझ्यापेक्षा आणि मी त्या व्हिडिओवरून बघून बघून करत होती, त्यामुळे असे झाले. तेच तर मला तुला सांगायचे आहे ना. आता त्या मिनूने तो पास्ता करून बघितला होता, त्यातले बारकावे करतानाच्या टिप्स तिला प्रॅक्टिकल केल्यामुळे माहीत होत्या. तुझ्या त्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये त्या प्रॅक्टिकल गोष्टी नव्हत्या. म्हणजे ती मिनूताई तुझी पास्ता गुरु झाली की नाही? अगं, बरेच वेळा आपण या नवीन टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन त्याचं अंधानुकरण करतोय. त्यातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत असं वाटतंय तुम्हा मुलांना, पण प्रत्यक्षात त्यात किती कट किती रिटेक घेतलेले असतात याचा काही अंदाज पण नसतो तुम्हा बघणाऱ्यांना. त्यासोबत ते आपले योग्य टीचर
असे समजून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजूबाजूचे भान पण तुम्ही मुलं विसरत चाललेले आहात. त्याकरता सांगत होती गुरुचे महत्व. अगं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बघून बघून आत्मसात केल्या जातात, पण त्याकरता एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद सहवास हवा ना. आजकाल ना कुणा नातेवाईकाकडे जायचे, ओळखीच्यांकडे जायचे म्हणालो, अगदी हळदी कुंकवाला सोबत चल ग, तर चक्क नकार देऊन काहीतरी कारण देऊन तुम्ही मुलं संपर्कात येणं टाळतात आणि आपल्या टेक्नॉलॉजीच्या जगात रमतात. या सगळ्याला आम्ही पालकच जबाबदार आहोत असं मला वाटतंय, कारण तुम्हाला तुमची स्पेस हवी या नावाखाली आम्ही आमच्या मुलांना आपल्या समाजापासून थोडे अंतरावर ठेवायला लागलो आहोत. तुझा वेळ जाईल अभ्यासाचा असं म्हणत त्यांचे जाणे टाळतो आहोत. कुठेतरी करिअर सोबत सामाजिक बांधिलकी कुठेतरी करिअर सोबत सामाजिक बांधिलकी सामाजिक ऋण पुढच्या पिढीला पोहोचवणे कठीण जाते आहे. त्याचेच काय आपले सुद्धा कमी होत आहे. काय करायचे आपल्याला ते त्यांचे बघून घेतील असं म्हणत आपणही आपल्या विश्वात रमतो. आपली ना कुपमांडूक वृत्ती झाली आहे असं मला वाटतंय. आपली ना कुपमांडूक वृत्ती वाढली आहे हे नक्की. आधीच्या काळी कसे नियमित मंदिरात दर्शनाला जाणे, ठराविक पूजापाठ रोजच्या रोज घरोघरी होत असे, आणि आता वेळेची कारणं देत सगळे कसे विसरत चाललेलो आहोत. उपवास म्हणजे खाण्यात बदल असं झालं आहे. उपासना कुठेही नाहीत जणू. हे सगळं भान आपण आधी ठेवले पाहिजे, मगच ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, त्याची सुरुवात मी माझ्यापासून करण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि माझ्या सोबत आहेत कविता गायधनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आज आपला एपिसोड गुरुपौर्णिमेसाठी करायचा का?
0: हो मग त्यानिमित्ताने आपण एक परत छान गुरुवारचं एक गाणं ऐकायचं का?
1: हो चालेल ना.

0: सर, गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. खरं म्हणजे व्यासांचा कार्यकाल बघता तो जवळजवळ हजारो वर्षाचा आढळतो. आणि त्यामुळे जेव्हा याची मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, कारण मग कसं होतं ना की विश्वास राहत नाही, कोण हजार वर्ष जगणार आहे ना, तर म्हणून मी त्याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर असं लक्षात आलं की कृष्णद्वैपायन नावाचे जे ऋषी होते ना, त्यांनी वेदांना विभाजित केले. म्हणजे मूळ एकच वेद होता आणि मग त्याला चार भागात विभाजित केले गेले. आणि व्यास म्हणजे विभाजित करणे, आणि म्हणून त्यावर काम करणाऱ्या सगळ्याच ऋषींना मला असं वाटतं व्यास म्हटलं गेलंय. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा असावी, कारण तेच गुरु हे तत्व म्हणून आपण अंगीकारलेलं आहे आणि वेदाने पण सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याला व्यास पौर्णिमा म्हणत असावे का?
1: कसं आहे माहितीये का, व्यास या शब्दाचा अर्थ सुद्धा विस्तार करणारा असं होतं.
0: बरोबर.
1: आणि असं म्हणतात की जे जगामध्ये सगळं जे ज्ञान आहे ना ते व्यासोच्चिष्ट आहे, व्यासांचं उच्चिष्ट आहे.
0: हो बरोबर आहे.
1: व्यासांनी सांगितलं आणि त्याचा मग विस्तार अनेकांनी केला. तुम्ही जो उल्लेख केलात की वेद एकच होता
0: आणि मग
1: त्याचे चार भाग वेगवेगळे आपल्या शिष्यांना सांगितले चार, आणि मग त्यांनी त्यांचा विस्तार केला.
0: खरं म्हणजे व्यासांनी सगळ्या लोकांसाठी म्हणजे काम केलंय ना, की जे अगदी खूप उच्च बुद्धीचे होते त्यांच्यासाठी त्यांनी वेद सांगितले, मग मध्यम साधारण, कारण वेद सगळ्यांना नव्हते समजत ना, मग मध्यम बुद्धीच्या लोकांसाठी त्यांनी ब्राह्मण संहिता पुरवल्या आपल्याला. आणि साधारण सामान्य माणूस जो आहे की तो इतकं ज्ञान त्याच्याजवळ नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी पुराणांवरती काम केलं, पुराणं दिले आपल्याला. म्हणजे व्यास ही एक आपण अशी संकल्पना धरू शकतो, व्यवस्था धरू शकतो, म्हणजे त्यांनी सगळे चांगले विचार एकत्र करून काही पुराणं तयार केली, वेदांवरती काम केलं. आणि म्हणून व्यास ही एक संकल्पना किंवा व्यवस्थापन आपण म्हणू आहे, आणि म्हणून गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांना नमस्कार केला पाहिजे, कारण मुळात वेदांना त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं. आणि खरं म्हणजे आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे पौर्णिमा चालली आहे.
1: कसं आहे कविताजी, पौर्णिमा म्हणजे काय? तर पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व.
0: हो
1: अहो, पूर्णात पूर्ण मुदच्छते. पूर्णामध्ये पूर्ण टाकलं की पूर्णच उरत.
0: अगदी बरोबर.
1: हे खूप सुंदर म्हणजे तत्व आहे.
0: अगदी बरोबर.
1: की म्हणजे अवकाशात सुद्धा अवकाश टाकलं तर परत अवकाशच
0: राहणार.
1: त्याच्यात तुम्ही कितीही टाका किंवा काही, हे जे काही तत्व आहे ना,
0: पूर्णात पूर्ण.
1: हा, पूर्णात पूर्ण पूर्ण मुदच्छते.
0: पूर्णात म्हणजे तसं बघितलं तर आपलं तत्वज्ञान हे पूर्णत्वाकडे नेणारच आहे. आणि गुरु आपल्याला पूर्ण करतात, म्हणजे स्वतःतून ते अजून एक शिष्य असा निर्माण करतात की म्हणजे आपल्यासारखाच तो शिष्य होतो. आणि म्हणून ह्या गुरु तत्वाला व्यास पौर्णिमा म्हणून आपण पूजायला पाहिजे. नाही
1: कसं तर तुम्ही म्हंटलात ना, तसंच आहे की आपणा सारखे करीती काळ नाही काळ वेळ तयार लागेल.
0: खरंय खरंय.
1: अहो, परिस जो आहे तो लोखंडाला लागला तर त्याचं सोनं होत.
0: खरंय.
1: परिस परिसाला लागला तर सोनं होत
0: नाही. बरोबर.
1: म्हणजे किंवा परिस हा परत दुसरा परिस नाही घडवू शकत, पण परसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हा गुरु आहे.
0: खरंय.
1: आणि कविताजी, तुम्हाला माहिती आहे का की गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांचा एक संवाद आहे.
0: बर.
1: गोरक्षनाथ म्हणतात, कैवधी खुले ब्रह्म कपाट. कपाट म्हणजे दरवाजा. बरं का?
0: तेच विचारणार होते तुम्हाला.
1: म्हणजे त्यांना असं विचारायचंय की ब्रह्मतत्व प्राप्तीसाठी दरवाजा कोण उघडेल?
0: बर.
1: तर महाराज म्हणतात, गुरुमुखे खुले ब्रह्म कपाट, म्हणजे गुरुच तुमच्यासाठी ब्रह्माचा दरवाजा उघडेल.
0: क्या बात आहे, अशी महती आहे गुरुजी. आणि म्हणून गुरुला म्हणजे सद्गुरूंना शरण जायला हवं. अहो आचार्य, म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य तर म्हणतात, तुम्ही गुरुच्या चरणाशी लग्नच लावून टाका. म्हणजे काय तर लग्न लावणं म्हणजे वेगळं होता न येणं. आणि एकदा गुरुच्या पायाशी लग्न लावलं की गुरुपासून वेगळं होण्याचा विषयच येत नाही ना.
1: खरंय खरंय.
0: त्याच्यामुळे खरं म्हणजे हरिभाऊ, आपल्याला गुरु काय देत नाहीत सांगा ना, असाच प्रश्न आपल्या मनाला विचारायला हवा. कारण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ना, ते सगळं काही गुरु देतात. आणि त्यामुळेच भगवंताकडे जाणारा आपला रस्ता मोकळा होत असतो. पण आपण गुरूंकडे गेलो तरी पण आपण मात्र भौतिक सुखच मागत असतो.
1: गुरुला सर्व काही मानलं गेलेलं आहे.
0: हो,
1: गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलंय. किती प्रसिद्ध श्लोक आहे ना.
0: हो.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
0: होय हरी वो खरंय, आयुष्यात असंख्य माणसं भेटत असतात, पण ती व्यक्ती भेटण्याची किंवा आयुष्यातून निघून जाण्याची एक वेळ नक्की ठरलेली असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, चांगलं असो वा वाईट असो, पण फायदाच होतो आपल्याला त्या गोष्टीचा. पण अगदी अडचणीच्या काळात, मानसिकरित्या हरलेल्या काळात, जो अवघड मार्ग म्हणजे जंगलात गेल्या असताना एखाद्या चकव्यात हरवलेला माणूस असतो ना, तशी वेळ प्रत्येक जण अनुभवत असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि अशा वेळी कोणीतरी सहज आपल्याला भेटते वाटाड्या म्हणून. तुम्हाला हा शब्द वापरला म्हणून मला तुम्हाला आश्चर्य नका वाटू दे बर का, कारण हा शब्द गुरुमाऊलींनी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांसाठी वापरलेला आहे. म्हणजे या शब्दाचं किती मोल असेल बघा. पण असे वाटाडे अर्थात सद्गुरू ज्यांच्यामुळे अडचणीतून व्यक्ती आपण दूर तर होतोच, पण त्यांचा सहवास हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या सदैव बरोबर असतो, ते म्हणजे सद्गुरू, नाही का?
1: कविताजी, श्रीमत अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु याचा अर्थ ज्यांच्या चित्तातले पातकादी सर्व दोष गेलेले आहेत, संसार दुःखातून बाहेर काढण्याकरता आपल्या वाणी नेत्र इत्यादिकांकडून होणाऱ्या शक्तिपाताने परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ऐक्य ज्ञान करून देणारा शरीरधारी जो आचार्य तो सद्गुरू.
0: फार सुंदर ग्रंथ आहे हा, म्हणजे वाचताना खरं म्हणजे तो समजेपर्यंत फार काळ निघून जातो, पण अमृतानुभवातला प्रत्येक शब्द फार सुंदर वाचण्यासारखा आहे. आणि माऊली तर गुरूंना वसंत म्हणतात. माऊली म्हणतात, वसंत काल प्राप्त झाला तरच वनातील वृक्षांना नवीन पालवी फुटते, म्हणजे फळं येतात, फुलं येतात. अन्यथा बागवानाने म्हणजे माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंताने जर त्या वनामध्ये प्रवेश केला नाही तर मेहनत त्याची व्यर्थ जाते. आणि तसंच सद्गुरूंचं असतं असं माऊली म्हणतात. आपण मोक्षप्राप्तीसाठी कितीही श्रवण करो, मनन करो, यज्ञ यागादी करो, काय वाटेल ते करो, पण ह्या श्रमामध्ये जोपर्यंत वसंत रूपी सद्गुरू प्रवेश करत नाहीत ना, तोपर्यंत आपले हे श्रम सगळे व्यर्थ होतात. खरं सांगायचं म्हणजे
1: कविताजी, आयुष्यामध्ये अनेक माणसे येतात, आलेली माणसं निघून जातात.
0: खरं,
1: मात्र गुरु एकदा आयुष्यात आले की ते आपलं बोट कधीही सोडत नाहीत. कासवी जसं आपल्या पिलांना फक्त दृष्टीच्या जोरावर पोचते, मोठं करते, जगवते, तसंच अगदी तसंच श्री गुरु आपली कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवत असतात.
0: खरंय, खरंय.
1: ज्याच्यावर कृपादृष्टी गुरुची होते ना, ज्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त पडतो, तो असा जीव जो असतो तो शिवाशी साम्यता पावतो.
0: खरंय,
1: जीव शिव एकत्र होतात.
0: खरंय, म्हणून तर माऊली म्हणतात, दृष्टीने अलगे, म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीचे अगदी अग्र जरी मिळाले, म्हणजे अगदी थोडासा जरी त्यांचा कृपा प्रसाद मिळाला, तरी त्याच्या आयुष्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच तुम्ही आधी लावलेला अभंग मला तो फार आवडतो, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे.
1: क्या बात आहे, खरंच खरंच. असं आयुष्यातले कितीही मोठ्यानले संकट असू देत, सद्गुरु पाठीशी असताना वाटेतल्या छोट्या दगडांसारखे होऊन जातात.
0: खरंय, ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये हरिभाऊ महाराज आपले आराध्य लिंग जे श्री गुरु म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे असं स्तवन करतात की जणू शब्दांना अमृताची फळच लागलेली आहेत. वाचता वाचता आपण अगदी गुंग होऊन जातो, पण खरोखरीच हे गुण सगळे सद्गुरूंमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या जीवनाचा अर्थ बदलून जातो, नाही का? माऊली अध्याय स्तवन करताना म्हणतात, सद्गुरूंच्या अंगी जीवनाचा सुस्पष्ट बोध करण्याचे चातुर्य असते. विद्यारूपी कमळाचा ते विकास करतात, संसार रूपी अंधाराचा ते सूर्य असतात. जगातली काही रत्ने धारण केल्यावर जसे ते आपल्याला मंगल अनुभव देतात, तसेच श्री गुरुदेव म्हणजे एक मांगल्य रूपी रत्नच असते. गुरूंच्या वाचेतून अभयाचा संकेत मिळतो.
1: खरं म्हणजे कविताजी, सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे चोख सोन्याला चांदीचे पुट चढवले आहेत असं होतं.
0: खरंय ना.
1: शब्दांमध्ये सद्गुरु व्यक्त होणं हे केवळ अशक्य आहे.
0: खरंय.
1: त्यांच्या चरण कमलांची सेवा करणं म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, एवढीच व्याख्या आपण लक्षात ठेवली तरी पुरे.
0: खरंय खरंय. खरं म्हणजे आजच्या शुभदिनी वंदन करताना एवढंच म्हणायला हवं की कापराचे अलंकार जसे केले ना आणि ते अग्नीजवळ ते उरतच नाहीत, तसे गुरुच्या सान्निध्याने असं शिष्यत्व मिळावं म्हणजे कापरासारखं शिष्यत्व मिळावं की आपलं काहीच राहिलं नाही पाहिजे, की नामरूप सुद्धा राहणार नाही.
1: अहो शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूंसाठी म्हणतात, माझी जनार्दन माऊली प्रेम पान्हा प्रेम पान्हा पान्हाईली, तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी,
0: बर
1: आठवितो वेळोवेळा माझ्या तिज लागी कळवळ. एका जनार्दनी बाळ माता रक्षी पै स्नेहाळ.
0: किती गोड अभंग आहे. सद्गुरूंसाठी काया वाचा मन गुरुचरणी अर्पण असा भाव आपल्या मनात सदैव राहू द्यावा अशी प्रार्थना आजच्या दिवशी करावीशी वाटते. अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त एखादा संकल्प गुरूंच्या पायाशी व्हायला हवा. म्हणजे आपण एखादं चांगलं काम, म्हणजे ह्या वर्षभरात मी ते पूर्ण करेन असं वचन आपण गुरुला द्यायला हवं. कारण गुरूंना कुठल्याही भौतिक गोष्टीची गरज नसते ना हरिभाऊ. म्हणजे एरवी काय होतं की आपण गुरुदक्षिणा म्हणून किंवा वस्त्र फळ हे सगळं गुरूंना नेऊन देत असतो, पण त्याच्या ऐवजी आपण एखादा चांगला संकल्प त्यांच्या पायावर व्हायला पाहिजे. आणि तो संकल्प आपल्याकडून म्हणजे शिष्याकडून गुरुला मिळाला ना की गुरु प्रसन्न होत असतात. वस्त्राने किंवा फळांनी काही गुरु प्रसन्न होत नसतात खरं म्हणजे. मग ते गुरु भले निघून गेलेले असो किंवा शरीर धारण करून सध्या आपल्यात उपस्थित असो, पण गुरुच्या पायाशी प्रामाणिकपणे संकल्प न्यावा आणि तो पूर्ण करावा, तरच आपला आध्यात्मिक विकास होऊ शकतो असं मला वाटतं, नाही का?
1: कविताजी, एकनाथ महाराज म्हणतात ना तसं हे तुम्ही सांगितलं, धन्य श्री गुरुनाथे दाखविले पाय तुम्हाला.
0: वावा.
1: मी अभागी दातारा मजे तारिले पामरा, करुणी दास्यत्व राखियले माझे चित्त, ऐसा मी ही नदीन शरण जाई एका जनार्दन.
0: आज खरं म्हणजे गुरुस्तुती करून म्हणजे काय आपलं एक शब्दांचं आणि गुरुचं ऋण फेडायचा प्रयत्न केला आहे हरिभाऊ. खरं म्हणजे गोड मानून घ्या, आजचा आपला सगळा एपिसोड हा गुरुसाठी समर्पित आहे. त्याच्यामुळे काय जी काय बोबड्या बोलाने आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त की गुरुची स्तुती करायचा आपण प्रयत्न केला आहे खरी.
1: ठिकाणी मला जे कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं आहेत
0: हो फार सुंदर,
1: त्याच्यामधलं एक आठवत आहे आणि ते आपण श्रोत्यांना ऐकवूयात शेवटी.
0: नक्की नक्की.
1: त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे.

0: गातात पण बोर्डवर का हरिभाऊ.
1: जिथे जिथे सद्गुरूचे पाय मला दिसतात, जिथे जिथे मी पाय ठेवतो तिथे तिथे मला सद्गुरूच दिसतात.
0: खरंय खरं.
1: आणि याच ठिकाणी आपण गुरूंना वंदन करूया आणि इथे थांबूया. पुन्हा भेटूया.
0: येस नक्की.
1: याच दिवशी याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या अनोळखी संगीतकारांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक चित्रपट गीते। मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेल्या एका मस्त धम्माल चित्रपट गीताने। आपल्या दोन साध्या भोळ्या नायकांची ही जोडगोळी गावातील एका पिठाच्या गिरणीत कामाला आहेत। आपले काम करता करता ते हे धम्माल गाणे म्हणत आहेत। पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तो विशिष्ट रिधम कसा मस्तपणे पकडला आहे बघा या गाण्यात। ऐकूया मंडळी संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगतबद्ध केलेले, वसंत सबनीस यांनी लिहिलेले, जयवंत कुलकर्णी आणि मल्लेश यांनी गायलेले हर्या नार्या जिंदाबाद या चित्रपटातील हे धमाल गीत। आपल्या पिठाच्या गिरणीचे कौतुक ते या गाण्यात कसं करतात बघा। ही म्हातारी खादाड भारी, ही म्हातारी खादाड भारी, पोट भरून गिळती या ज्वारी, गहू हळद चावती या बाजरी, जरा अंगान वाकडी पर देखणी, दिस म्हातारी हाय पर तरणी, कशी नखऱ्यात चालती या गिरणी।

कल्याणजी आनंदजी यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून अनेक वर्षे कामं केले. मराठीमध्ये मात्र मंगळसूत्र या एकाच चित्रपटामध्ये तीनच पण सगळी उत्कृष्ट गाणी संगीत रसिकांना त्यांनी दिली आहेत. मित्रांनो, या गाण्यामध्ये एक द्वंद्व आहे. या गाण्यामधील नायक एकीकडे उन्मत्त होऊन मौजमजा करतोय, तर दुसरीकडे आपली नायिका नायकाच्या नादानपणाच्या कारणाने अश्रू ढाळते आहे. या दोन अगदी विरुद्ध अशा भावना एकाच गाण्यात सामावून घेऊन गाण्याचा सांभाळलेला तोल संगीतकाराची गुणवत्ता सिद्ध करते. ऐकूया संगीतकार बा पार्टे यांनी संगीतबद्ध केलेले शांताबाई शेळके यांचे हे गीत, गायले आहे महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी.

0: आशीष अवचित भेटू निजा निहित अलगद मिटू निजा।
1: हर्या नार्या जिंदाबाद 1972 या वर्षी प्रदर्शित झालेला हा एक विनोदी चित्रपट। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते होती सिद्ध हस्तलेखक वसंत सबनीस यांची। दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी, तर संगीतकार होते बी लक्ष्मण। हर्या नार्या जिंदाबाद या विनोदी चित्रपटाचे नायक होते हर्या आणि नार्या। हर्या म्हणजे हरिभाऊ, रामनगरी या आत्मचरित्राचे लेखक आणि रामनगरीच्या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते राम नगरकर, आणि नार्या म्हणजे नारायण, हरहुन्नरी अष्टपैलू अभिनेते, नायक, खलनायक, चरित्र अभिनेते, निळू फुले। नायक म्हणून या दोघा विनोदवीरांना कदाचित या चित्रपटात प्रथमच

0: संधी मिळाली असावी, पण दोघांनीही आपल्या नैसर्गिक अभिनयाने या संधीचे सोने करून सिनेमा मनोरंजक केला होता. संगीतकार बी लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेले हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटातील वसंत सबनीस यांचे यापुढील प्रेमगीत चित्रित झाले आहे निळू फुले आणि सरला येवलेकर या जोडीवर. ऐकूया श्रोते हो आशा भोसले यांच्या अवखळ आवाजातील हे सुंदर प्रेमगीत. जाता येता दारा मोहरुनी, जाता येता दारा मोहरुनी, उगा थांबता का घो टाळुनी, खिडकीवरती खडा मारुनी, शिळ खुणेची घालू नका, नजरेनं काय बाई खुणवू नका, अन लाडात पाहुण तुम्ही येऊ नका.
1: काय बाई खुणवू नका, अहो नजरेनं काय बाई खुण

रसिक हो, 1968 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट मंगळसूत्र, या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन होते अशोक ताटे यांचे, तर पटकथा संवाद होते दत्ता कुलकर्णी यांचे. यापुढील हे गीत आहे संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील. गीत शांताबाई शेळके यांचे आणि आवाज आहे लता मंगेशकर यांचा. खरं तर बाळ पार्टे यांच्यासारख्या नवख्या संगीतकारांकडे त्या काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले यावरूनच या गाण्याची गुणवत्ता आपोआप सिद्ध होते असे नक्कीच म्हणता येईल. रसिकांच्या जुळीत मात्र एका सर्वांग सुंदर गीताची भर पडली. हे गीत आहे आपल्या पतीला आपले सर्वस्व वाहिलेल्या एका सुखी समाधानी विवाहितेचे. माझी न मी राहिले, तुझला नाथा सर्व वाहिले.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांची काही निवडक चित्रपट गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, आता ऐकूया संगीतकार बी लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले एका माहेरपणाला आलेल्या नवविवाहितेच्या मनातील भावनांचे गीत. वास्तविक माहेरी यायला राहायला कोणत्या स्त्रीला आवडत नाही, पण आपली ही नवविवाहित नायिका काय म्हणते आहे ते ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील वसंत सबनीस यांच्या या गाण्यातून. कस कुणाला सांगू ग बाई, कस कुणाला सांगू ग बाई, मला माहेरी करमत नाही.

श्रोते हो, संगीतकार बी लक्ष्मण म्हणजेच संगीतकार लक्ष्मण बेरळेकर 1972 या वर्षी प्रदर्शित झालेल्या हऱ्या नाऱ्या जिंदाबाद या चित्रपटाला संगीत देण्यापूर्वी बी लक्ष्मण यांनी 1949 सालच्या भालजी पेंढारकर यांच्या शिलंगणाचे सोने या ऐतिहासिक चित्रपटाला आणि त्यानंतर 1962 सालच्या दृष्टी जगाची आहे निराळी या सामाजिक चित्रपटाला लक्ष्मण बेरळेकर या नावाने संगीत दिले होते. तसेच 1962 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर पाटील यांच्या वरदक्षिणा या प्रसिद्ध सामाजिक चित्रपटातील एकूण 7 गाण्यांपैकी 2 गाणी संगीतकार लक्ष्मण बेरळेकर यांनी स्वरबद्ध केली होती आणि उर्वरित 5 गाणी सुप्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. तसे पाहता वरदक्षिणामधील गाण्यांपैकी कोणते गाणे वसंत पवार यांचे आणि कोणते लक्ष्मण बेरळेकर यांचे हे लक्षात घेणे माहितगाराला पण अवघड आहे. ऐकूया तर मित्रांनो, वरदक्षिणा या चित्रपटातील अभिनेते अरुण सरनाईक आणि अभिनेत्री सीमा यांच्यावर चित्रित झालेले एक सुंदर प्रेमगीत. गीत गदी माडगुळकर यांचे, आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आणि संगीत लक्ष्मण बेरळेकर उर्फ बी लक्ष्मण यांचे.

श्रोते हो, आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया संगीतकार बाळ पार्टे यांनी स्वरबद्ध केलेले मंगळसूत्र या चित्रपटातील एक अप्रतिम मधुर कोळीगीत प्रेमगीत. या गाण्याची चाल संगीतकार बाळ पार्टे यांनी इतकी मधुर केली आहे की या गाण्याच्या चालीवर आधारित पुढच्या काळात बरीच गाणी तयार केली गेली. अगदी पटकन आठवणारी गाणी म्हणजे हिंदी सिनेमा सैलाब यामधील माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेले हमको आज कल है इंतजार कोई आए लेके प्यार हे गाणं, किंवा राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रित झालेले हाथी मेरे साथी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेले प्रसिद्ध गाणे सुन जा आ ठंडी हवा थम जा ए काली घटा इत्यादी. मंगळसूत्र या चित्रपटातील या गाण्यासाठी संगीतरसिक संगीतकार बाळ पार्टे यांचे नेहमीच ऋणी राहतील. ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेले शांता शेळके यांचे हे नितांत सुंदर गीत. एखाद्या पौर्णिमेच्या रात्री शांत नीरव अंधारात चंद्राच्या शीतल प्रकाशात एखाद्या समुद्रकिनारी किंवा घराच्या गच्चीवर डोळे मिटून हे गाणं ऐकणं म्हणजे स्वर्गप्राप्तीचा आनंद घेण्यासारखं आहे रसिक हो. लाटांचे गीत निळे काठा लाते गुज कळे सागर काठा भिळती लाटा श्वासा लात्या श्वास जुळे निळ्या निळ्या पाण्यात एका खोळ्या गाण्यात तुझ माझ एकांत रे साजना पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरण दर्यावरी चांदण्याच्या चुऱ्यात खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात तुझ माझ एकांत रे साजना.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार बाळ पार्टे आणि संगीतकार बी लक्ष्मण या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.
1: आवड मला ज्याची.